सबनागल सुमरत स्वामी सो क्यों मनो बिसारे कह नानक साचे साहिबा क्या नाही करते रे सदा सिवत सलाह तेरी नाम मन बसावे कह नानक सचे साहिब क्या नाही करते रे साचा कर शांत सुख मन आए।

0: नमस्तंग तापे
1: नमस्तंग
0: धर्माने नमस्तंग
1: दाने
0: नमस्तंग गाये नमस्तंग बाहे
1: नमस्तंग
0: सुजोगे।